പടയി റാന്നഡ് പാകിസ്ഥാനാണ് അപ്രീൽ മൈനമെ ട്രീ അറബ് ട്രീ വഞ്ച കിറോ ഡാലർ പാകിസ്ഥാന മോക്കലിയ സ്റ്റേറ്റ് ബാങ്ക് പാകിസ്ഥാന ചവണായ റക്കം അപ്രീൽ ബാജാറ് പഞ്ചവീഹ ജി ഭേട്ട മെ യാരാ സേക്കോ വധിക്കായ അലന്തർ സാർ ജി മാർച്ച് മൈനെ മെ ട്രീ അറബ് 83 കിറോ ഡാലർ അറബ് ഡാലർ മോക്കലിയാവ शाराय भुट्टो ईद उल उज़ा खाग खुली वेंदी टूल टैक्स पर बीणो थी वेंदो शाराय भुट्टो जी प्रोजेक्ट डायरेक्टर न्याज सुमरो चयो आहे त शाराय भुट्टो ईद उल उज़ा खाग ट्रैफिक लाइ खोली वेंदी मनसूबे में हिकु पुल तामीर हेठि आहे पुल मुकमल न थी त मतबादल रस्तो ॾेई बि शाराय भुट्टो ट्रैफिक लाइ खोली वेंदी मुकमल खुलण खां पोइ टूल टैक्स पर बीणो थींदो मनसूबो में 60 अरब रुपया ख़र्च थिया

0: चलिए सो हम यहाँ पर नेक्स्ट कॉलर की जानेब आएंगे. कॉलिंग नंबर 0333221322 ये वाली कॉल पे करते हैं और देखते हैं कौन कॉलर हमारे साथ मौजूद है. अच्छा नंबर वाकई एतरो जिको न हो थी वेंदो आहे यानी कि मसरूफ थी ना तो तव्हां जो अगर मां कॉल्स पिक करण लॻंदी आहे त पोइ थोरी डिस्टर्ब थी वेंदा आहिनि. सो कॉलर हेलो अस्सलाम वालेकुम.
1: वालेकुम अस्सलाम.
0: केर असां सां गॾा? हेलो हेलो
1: हेलो
0: आवाज़ अचे थो? वालेकुम अस्सलाम. केर असां सां गॾा? किथां कॉल कई
1: आहे? अलीज़ा ॿुधायां पई.
0: अलीज़ा किथां कॉल कई अथव? अलीज़ा ओ माई अॼु अलीज़ा थोरो नेटवर्क ख़राबु आहे. अलीज़ा जो न बल्कि अलीज़ा जो मोबाइल जो नेटवर्क ख़राबु आहे. ओके सो अलीज़ा तव्हां ॿीहर ट्राए कजो, तव्हांजी कॉल मिली वेंदी. सही आहे, असां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदासीं. ओके हुन खां अलावा ही सॉन्ग जंहिंजी फरमाइश असांखे असांजी कशफड़ीअ कई, कशफ चए पई गानो न लाईंदे त नाराज़ थी वेंदी. महसूस नाराज़ तव्हांखे न आहे कंदासीं छोकिरियुनि सां लाइ शुद्ध न बाबा सभु हिकु जहिड़ा आहियो. पर ही जेको माण्हू क्रिसमस सां गाने जी फरमाइश कंदा आहिनि दिलि चवंदी आहे हुनजो हलाए छॾियां. ओके सो कॉलिंग नंबर 0333221322 डी स्किन ब्यूटी क्रीम तव्हां लॻायो था कोन, मूंखे ॿुधाइजो ज़रूरु. ठीकु आहे, ऐं हीअ वारी कॉल पे कयूं था, ॾिसूं केरु मौजूदु आहे. हलो अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. केरु असां सां गॾु मौजूदु आहे? अलाह लॻी त वई अथव न, मुबारक अथव जी. सफ़ा खेर तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? माशाल्लाह प्रोग्राम ॿुधो पिया. खैर मुबारक, खैर मुबारक. अच्छा मूंखे तव्हां इहो ॿुधायो, कॉल ई ड्रॉप थी वई. ओके सो कॉलिंग नंबर 0333221322 ही वारी नेक्स्ट कॉल वठूं था, ॾिसूं केरु कॉलर असां सां गॾु मौजूदु आहे. हलो अस्सलाम वालेकुम.
2: وعلیکم السلام.
0: کیر اس سگڑ موجود
2: ا راشد لاکھو.
0: راشد لاکھو تما کال کیا بھا کتا کال کیا؟
2: پیر گوٹ کا
0: پروگرام بدو.

بسم اللہ الرحمن الرحیم. السلام علیکم لسنرز, جی ایس اکھر ایف ایم 88 جی لائیو اسٹوڈیوز کا پروگرام رونق محفل سان کرے آوا ہاں اواں جو پینجو میزبان بابر شیخ. ان امیدن سات اواں بالکل ٹھیک ٹھاک ہوندا. اللہ پاک اواں سبنی تے پینجی رحمتن جا سایہ برقرار رکھے. اواں جتے ہو جو خوش ہو جو آباد ہو جو. دوستو بالکل رونق محفل پروگرام ہے جی ایف ایم نیٹورک آئے. اڈ کی تاریخ آئے 11 مئی 2026 اور سومر کی شام آئے 7:10 ایگزیکٹ ٹائم تھو ہے, یعنی پروگرام اواں بالکل لائیو بدھی رہا ہو. تو دوستو تاں کی خبر ہے تو پروگرام میں اواں جے مختلف سیگمنٹس ہوندا ہیں. مو وٹے سیگمنٹ سان گڈو گڈ پروگرام میں اواں جی فرمائش بھی ہوندی ہے, اواں جی فرمائش سان گڈو گڈ پروگرام میں کچھ پیغام بھی ہوندا ہے جو مجھے ذمہ ہوندا ہے اواں تائیں پہنچائیں, بالکل ہیمے وارن جو چاکر تو انہوں نے اسپانسر کیا ہے ہی شو. تو دوستو بالکل اواں کے بدھیا تو اڈ جے پروگرام میں جو سیگمنٹ ہے وہ ہے اواں جے لائے ڈیان جی کھان. ڈیان جی کھان سیگمنٹ میں اڈ سوال کیڑو ہے یہ بدھائن کا پہریاں تواں کے یہ بھی بدھائیں دو ہلا تو تواں پینجی فرمائش بھی بدھی سکو تارے کے پروگرام میں. پینجا فیوریٹ سنگرز بدھی سکو تھا ایز ویل کرنو چاہے تواں کے سمپلی پینجے فیوریٹ سنگر جی فرمائش کندو. جے سنگر جا ودی کے ووٹ ہویا او سنگر پروگرام میں ماں شامل کندس, ٹھیک ہے؟ سو پروگرام میں شامل کیے تو تھی سکجی اواں لائیو کال یا واٹس ایپ کے ذریعے مکھے جوائن کرے سکو تھا. نمبر ہے 03-000-11-34-88 ऐं मैसेज जे ज़रिए बि जॉइन करे सघो था. मैसेज जे लाइ पंहिंजे मोबाइल जे राइट मैसेज ऑप्शन में वञो, एस के आर लिखो, स्पेस ॾियो पंहिंजो मैसेज 888 यानी 8881 ते सेंड करे छॾियो. ऐं फेसबुक ते ॿुधण जे लाइ बल्कि फेसबुक खे छॾियोसि तव्हां, ठीकु आहे, GAFM.net ते अची करे तव्हां असांजी वेबसाइट जे ज़रिए प्रोग्राम ॿुधी सघो था. सो जीअं मूं ॻाल्हि कई त ही प्रोग्राम स्पॉन्सर आहे अवां ताईं पहुचाइण लाइ तावन कयो आहे हेमे नेचुरल्स वारनि. त हेमे नेचुरल्स वारनि दावा कई आहे त हिननि जी प्रोडक्ट आहे जंहिंमें SPF 30 शामिल आहे, कॉजिक एसिड, ग्लूटाथायोन, वाइटामिन सी, आरबूटीन ऐं ॿिया केतिरा ई नेचुरल इनग्रीडियंट्स जेके अवां जे चेहरे जी स्किन जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि. SPF 30 तव्हांखे सन प्रोटेक्शन ॾिए पियो. कॉजिक एसिड इन में जेको शामिल आहे चेहरे तां दाग धबा निशाना जो ख़ात्मो करे पियो. ऐं ग्लूटाथायोन, वाइटामिन सी ऐं आरबूटीन इहो वरी अवां जे चेहरे जी स्किन खे बिल्कुल नेचुरल ग्लो ॾिए पियो, यानी तव्हांजो चेहरे जी स्किन जेका आहिनि उहा नेचुरल ग्लो करे पई. कुदरती निखार जॾहिं अचे पियो त हर कोई अवां खां इहो ई पियो पुछे त बाबा अवां जे चेहरे ते जेको इहो निखार आहे इन जो रास छा आहे. ऐं तव्हां चओ पिया बाबा इहो सॼो कमाल आहे हेमे ब्यूटी जो. बिल्कुल त हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम इन जी प्राइस जी मां ॻाल्हि कयां त हिननि ॿुधायो आहे 330-360 रुपीज़ वेरीज करे पई, पर कुझु दुकानदार तव्हांखे 330 में ॾियनि पिया, वरी 340 या 350 या 360 ताईं तव्हांखे इहा हेमे ब्यूटी क्रीम ईज़ीली मिली सघे थी. गॾो गॾु अवां जे शहर जे वेझे स्टोर्स ते स्पेशली शाही बाज़ार जॾहिं अवां वञो पिया त उते तव्हांखे आसानी सां हेमे ब्यूटी क्रीम मिली वेंदी. ऐं सेकेंडली इन जो हेल्पलाइन नंबर बि आहे, जेकॾहिं अवां जे शहर में अवेलेबल न हुजे त तव्हां सिंपली इन जे हेल्पलाइन नंबर ते बि कॉल करे सघो था. ऐं जी इन्हनि खां पुछी सघो था त तव्हां जे शहर जे वेझे कहिड़े स्टोर ते हेमे ब्यूटी क्रीम मौजूद आहे. त इन जो हेल्पलाइन नंबर आहे 03-6-71-35-407. नंबर वन सेकेंड मां रिपीट कयां पियो, 03-36-71-35-407. इन नंबर ते तव्हां कॉल करे हेमे ब्यूटी क्रीम जे बारे में इन्हनि खां मालूमात वठी सघो था. ऐं जी पुछी सघो था त तव्हांजे शहर जे वेझे कहिड़े स्टोर ते हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम अवेलेबल आहे, ठीकु आहे, डन थी वियो. सो दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त प्रोग्राम में अच्छा सेल्फीज़ जे लाइ बि इन्हनि ॿुधायो आहे हेमे ब्यूटी क्रीम जो तव्हां इस्तेमालु कंदड़ आहियो त इन सां गॾु पंहिंजी प्यारी प्यारी सेल्फी जेके आहिनि असांखे वाट्सएप ते तव्हां सेंड कंदो त तव्हां कुरानदाज़ी में शामिल थी सघो था. ऐं एवरी वीक जेको आहे कुरानदाज़ी कबी आहे सेल्फी विनर ऑफ द वीक खे 500 रुपियनि जो केश इनाम मिलंदो आहे. त 500 रुपए जो केश इनाम अवां खे बि मिली सघे थो, पर हाणे करणो छा आहे तव्हांखे सेल्फी तव्हांखे इन वीक मोकिलणियूं आहिनि. ऐं इन वीक जॾहिं अवां सेल्फीज़ मोकिलींदो न त हुन जी कुरानदाज़ी मां कंदुसि सुभाणे 12 तारीख़ आहे ऐं खैर सां 12, 13, 14 तारीख़ ते मां हिन जी कुरानदाज़ी कंदुसि, ठीकु आहे, यानी थर्सडे ते कुरानदाज़ी करे वरी पोइ मां खां हथ ॿधी मोकिलाईंदुसि हिन प्रोग्राम में कुझु ॾींहनि जे लाइ, ठीकु आहे, वरी कुझु ॾींहनि खां बाद में वरी हिन प्रोग्राम में अॻियां अवां सां मुलाक़ात कंदुसि, ठीकु आहे. त थर्सडे ताईं तव्हां धड़ाधड़ पंहिंजूं सेल्फीज़ मोकिलियो त जीअं तव्हांजी उहे सेल्फीज़ मां कुरानदाज़ी में शामिल करे सघां. ऐं पोइ थर्सडे ते कुरानदाज़ी करे अवां खां पोइ टाटा बाय बाय कयां हिन रौनक महफ़िल में, ठीकु आहे. सो सेल्फी मोकिलण लाइ असांजो वाट्सएप नंबर अथव 03-000-11-34
888 ऐं मैसेज बि तव्हां करे सघो था। मैसेज जे लाइ तव्हां SKR लिखो, स्पेस ॾियो पंहिंजो मैसेज 888 यानी 8881 ते सेंड करे छॾियो। ऐं फेसबुक ते ॿुधण जे लाइ असांजो फेसबुक पेज आहे GAFM, उते अची करे तव्हां असांखे ज्वाइन करे सघो था। सो प्रोग्राम हींअर तमामु प्यारो प्यारो कलाम अवां जे लाइ प्ले कयो आहे, तव्हां हीउ कलाम ॿुधो। पर कलाम प्ले करण खां पहिरियां अवां जे लाइ जेका अॼु ॼाण जी खाट सेगमेंट में अवां जे लाइ सवाल आंदो आहे, तमामु सवलो ऐं दिलचस्प सवाल आहे, दिलचस्प आहे, ठीकु आहे। 500 रुपियनि जो तव्हांखे केश इनाम ॾियणो आहे। तव्हां इहो ॿुधाईंदा त जेको 500 रुपियनि जो आहे नोट, पाकिस्तानी नोट, उन जे पुठियां छाजी तस्वीर छपियल आहे, ठीकु आहे। आई एम रिपीटिंग द क्वेश्चन, द पिक्चर ऑन द बैक साइड ऑफ 500 रुपीज पाकिस्तानी नोट इज, ठीक है, उहा तव्हांखे पिक्चर ॿुधाइणी आहे, कहिड़ी पिक्चर छपियल आहे पाकिस्तानी नोट 500 रुपियनि जे पुठियां, तव्हां हिनजो जवाब ॾींदव ऐं प्रोग्राम में शामिल थी। ऐं एट द एंड ऑफ द प्रोग्राम मां अवां सां इन सां रेलिवेंट थोरी एडिशनल इन्फॉर्मेशन शेयर कंदुसि, त जीअं अवांजी नॉलेज में इज़ाफ़ो थिए। त मूंसां गॾु कनेक्ट रहिजो इन रौनक महफ़िल में। हींअर अवां जे लाइ तमामु प्यारो प्यारो कलाम प्ले कयो आहे, तव्हां कलाम ॿुधो ऐं प्रोग्राम में अवां व्हाट्सएप जे ज़रिए मूंखे वॉइस नोट्स बि वध खां वध सेंड कंदव। असांजो व्हाट्सएप नंबर आहे 03000113488। ऐं अलहमदुल्ला मां हींअर व्हाट्सएप जीअं खोलियो आहे त तव्हां जो जेके आहिनि, अच्छा हीअ सेल्फी आहे, हा सेल्फियूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। ऐं माशाल्लाह यार, महिरबानी करे नालो ज़रूर लिखो यार, नालो न लिखंदव न त मूंखे ख़बर कीअं पवंदी त हीअ सेल्फी कंहिंजी आहे। पर हीउ मूंखे सुञातल लॻे पियो यार, हीउ मूंखे लॻे पियो ग़ुलाम रसूल मरी त न आहे, बिल्कुलु मां सुञातो, सही सुञातो आहे न भाउ, तव्हांखे ॻाढ़ो रुमाल कुले ते पियो आहे ऐं हैमी ब्यूटी क्रीम हथ में आहे, अवां ग़ुलाम रसूल मरी त न आहियो, कन्फर्म कयो मूंखे प्लीज़। सो हींअर प्रोग्राम में अवां जे लाइ तमामु प्यारो प्यारो कलाम प्ले कयो आहे, तव्हां कलाम ॿुधो ऐं रौनक महफ़िल में 8 वॻे ताईं मूंसां गॾु रहिजो।